दोला हे दोला हे दोला हे दोला आँखा बाका पथे मोरा कांधे निये छुटे जाई राजा महाराजा देर दोला हो दोला आमादेर जीवनेर घामे भेजा शरीरेर बिनिमय पथ चले।